0: दाबुनि गग्लबनि मुंखा निनि बागै बारसाखुम निनि बागै लांमाबो फायै दंफुरु खापां सिगोला दंथंमानि नों सावै मानाय आनि खानि हामजागमानो सांमांसागोरा अंसाय खुमनो बंबोराय बेरेंमां बेरेंमां खुमबकियक सायफायो खुमनि बाहायनो मानै बंबोरायले बेरेंगो साग सागनो हामजागमा नाखलाय खिलिवै माया फानो आंले बंबोराय जाबा खुमनो बेरेंनाय बाबलादे जावै थांनो हिनि वानाव ताबुंनि ककटांखा जेरायसा आनिमुं जेरायसा बाया बाय दंगो बाक्सा सालाय जों थानसा बखा जों गायसा दंगो जों बाक्सा थंगो जों थानसा जामुंजाना बजन गिसा बागै जाओ बाक्सा जिनि बखा गायसा दंगो जों दालसा बखा जों थानसा ताबुंनि कगलमनि मुंखा खानि ककथाइसा साना मुजुंमा खानि ककथाइसा नन' हामजागो हनै सावैरि खेले दोमा बंनो मोखांदे लाथिमु मानो सामु नों गोरै खाफांसोरांगिया नोंखिबा बुजिया देबा खा सोरग सोरग गोलैयाव आनि बयनि गखोनाय याकादा थानो जानि गोनै खाबांसा जोंला जंलायनाय लांमानि बायथाग जरा दाबुंनि कक लबनि मुंख आमा आमा आमा आनि मा नुगिया दंखाय खादांमा नन' नखे दंथकमा नोंबो सोग नायथकमा खुरिव दैयै खिलिवानो हुइलेलेले वायें खिलिबै दिबले साजरा जरा मोनायले थुमानि जरा जरानो मोजाङै आमा नोंबो सोगसे नायथक नोंबो सोगसे मोजां अरां सागनि आमा बगैता थांदि नोङानो साल ताल फुनुखा याक दलै हायं नों तुबुखा निनि माया बान्दिमा बर' थांनाय गोमाबै दंलांनाय आनि बोखा थैफलाया लांमा जावरा नों गोरै दंमाया बोखा आनि सोरांगिया आमा आमा आमा आनि मा मकलनि मुक्तै सोरावै थंगो नन' नखे आमा खाफांनि वानसुंमा बाबिबै नायखे बुसोसे नों गुजुग बुसोसे नों नायथक हानिसाय हिलिग आमा नखलनिसलाय गुजुग आमा आमा आमा आनि मा नुगिया दंखाय खाथांमा नन' नखे दंथकमा आनि गग्लब आसिजरानो जतन' हामबाय खुलुमखा
1: आसुग जरा खोनाबायखा ताखुक हिरान कुमार रुपिनि बायखे बिनि बायथांबाय सैजा कग्लब रग आव खोनाते खोनाते बिनि कग्लब रग बुफ्रुब पाहि थांखा सास्लाबसो मानलिया अबतिहायनो सैनाय वानसंनाय रंनि खुगतै मा खोनाखे बोखारव गेलेनानै नायो खिलिजागै फायो दे गुबुन हाफारो बोखारव थांगैनो फायो आव कग्लब जों थाइसा थाइसाखे कक थाइनो जाबै बोसखांग' वानसंमुं दैयै बोसो खा गेसें खा गुबुं खा गोलाय खायरगमा मायाबाय सापुलै सैजा कक थाइरगन' बोतां बोतांखे साखे बा जों खोनागे आब' बोसोगसे खान' मेथेबसा जों खोनानाय रग सावैमान' दे सानाय रग सावैनो थां आव बिनि गोजार' आंब' तांसा हायनोहाय बोसासाखे सानानि मुसुं फायो अबो नं खोना जोंनि कग्लब सानाय रगनि दे सैनाय रंनि ब' खा दंहैमानिया माहाय थुमै जत' रिनानि मुचुंग' बोसोग खाखोलायानि गाभेरिना मुचुं फायो खाथिजाग बोसोगसो खाव मायानिनि आव जों लबलायो मान' बायाबन' दे खानि बरंन' आबाहायन' टेबु दाल बिदाल जुदा जुदा वानसंमुं बाय कग्लब रग आव जों टेबु खोनालायनाय खोनाथ'क फायदिहायखे जों दाबुंनि बेचेब' खोनावैनालायनो रोजाबमुं दे जों रोजाबमुं खोनालायनो बुखुक सुस्मिता देब्रह्मा बायखे रोजाबजाग रोजाबमुं आव फायदिहायखे जों खोनालायनो रोजाबमुं

आसुक जरा खनाबाख्या बुखुक सुस्मिता देबरमा बाखे रिजाबजाग रिजाबमुं आव बिनि रिजाबमुं जों खनायमान लाख्या दे खाखायो नरगबो जतन खोनाथावजाग बायखेना होनै बिनि खरांखो तै बाखे